0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी ये ना, ये ना.
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत.
3: दादी भोळी माझी आई, सुखाची कुसावली.
0: या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.
4: ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या शो मध्ये ज्याचं नाव आहे रंग नवे। मी आहे मंगेश। मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे तो मी म्हणेल की तो तत्व आहे। टॉपिक आहे पण त्याला आपण एक तत्व म्हणूया, आपण त्या तत्वावर बोलूया। आजचा जो आपला तत्व आहे किंवा विषय आहे तो आहे आपल्या जीवनाची 100% जबाबदारी घेणे, स्वतः घेणे। मित्रांनो, हे डिस्कशन सुरू करायच्या आधी अमेरिकेतले एक जिम रॉन म्हणून व्यवसाय तज्ञ आहेत, त्यांनी काय म्हटलंय ते ऐकूया। ते लिहितात, तुम्ही वैयक्तिक जबाबदारी घेतली पाहिजे। तुम्ही परिस्थिती, ऋतू किंवा वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही, पण तुम्ही स्वतःला बदलू शकता। मित्रांनो, जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या जीवनातली प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक अनुभवाची 100% जबाबदारी आपल्या स्वतःलाच घ्यावी लागेल। आपले यश, आपले काम, आपले नातेसंबंध, आपले आरोग्य, आपले उत्पन्न, आपले कर्ज, आपल्या भावना आणि आपल्या जीवनातील इतर सर्व गोष्टींचा यामध्ये समावेश होतो। आणि हे सोपे नाही। खर तर आपल्यापैकी अनेकांना आयुष्यातील वाईट गोष्टींसाठी दुसऱ्या कोणाला तरी दोष देण्याची सवय लागलेली असते। आपण आपल्या पालकांना दोष देतो, आपल्या बॉसला दोष देतो, आपले मित्र, प्रसारमाध्यम, आपले सहकारी, आपले ग्राहक, आपला जोडीदार, इतकेच नव्हे तर हवामान, अर्थव्यवस्था, आपले राशी भविष्य, आपली गरिबी, अशा कोणत्याही गोष्टीला किंवा व्यक्तीला आपण दोष देत राहतो। समस्येचे मूळ कुठे आहे हे शोधण्याचा प्रयत्न आपण कधीच करत नाही। समस्येचे मूळ आपणच असतो। मित्रांनो, एक खूप सुंदर गोष्ट आहे, तुम्ही ऐका, मजेशीर आहे आणि याच्या मधलं काय बोध भेटतो। एक माणूस रात्रीच्या वेळी प्रवास करीत असताना त्याला दुसरा एक माणूस भेटतो। तो दुसरा माणूस रस्त्याचा कळेला असलेला दिव्याच्या खांब्याला वाकून काहीतरी शोधत असतो। पहिला विचारतो, तू इथे काय शोधतोयस? दुसरा सांगतो की माझी हरवलेली किल्ली मी शोधतोय। त्या प्रवाशाला मदत करावी म्हणून पहिलाही गुडघे टेकून खाली बसतो व किल्ली शोधू लागतो। एक तासभर शोधूनही किल्ली त्यांना सापडत नाही। तेव्हा पहिला प्रवासी म्हणतो, आपण सगळीकडे शोध घेतला तरी किल्ली सापडली नाही, इथेच ती हरवली आहे असे तुला नक्की वाटते आहे का? नाही, किल्ली माझ्या घरी हरवली आहे, पण इथे खांबाखाली अधिक उजेड आहे म्हणून मी इथे किल्ली शोधतोय, त्या माणसाने उत्तर दिले। मित्रांनो, थोडा हा गमतीशीर प्रसंग आहे, पण याचा या गोष्टीद्वारे आपल्याला काय कळतं? आपल्याला हवे तसे आयुष्य लाभले नसेल तर त्याची कारणे बाहेर शोधू नका। कारण आपल्या वाटेला आलेल्या चांगल्या वाईट जीवनाला आपण स्वतःच जबाबदार असतो, अन्य कोणीही नाही। आपल्याला आयुष्यात अफाट यश मिळवायचे असेल, हवी असलेली प्रत्येक गोष्ट मिळवायची असेल, तर आपण आपल्या जीवनाची 100% जबाबदारी स्वीकारलीच पाहिजे, याला कोणताही पर्याय नाही। मित्रांनो, जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांच्या नुसार 99% अपयश हे अशा लोकांकडून येतं ज्यांना सबबी सांगण्याची सवय असते। जर तुम्हाला तुमच्या स्वप्नातील जीवन प्रत्यक्षात आणायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनाची 100% जबाबदारी स्वीकारावीच लागेल। याचा अर्थ असा की तुम्हाला सबबी सांगण्याची सवय कायमची सोडावी लागेल। तुमच्या दुखाला, पराभवाला आणि केविलवाना अवस्थेला दुसरे कोणीतरी परिस्थिती जबाबदार आहे ही तुमची लाडकी तक्रार तात्काळ थांबवावी लागणार। उलट असे म्हणा की मी ठरवले असते तर ही परिस्थिती सहज बदलू शकलो असतो। तशी क्षमता तुमच्यामध्ये निश्चितच होती, पण काही ना काही कारणाने दुर्लक्ष, जागरूकतेचा अभाव, भीती बरोबर करतोय ना, ही भीती किंवा सुरक्षिततेची गरज, तुम्ही तुमची क्षमता वापरली नाही, ती का वापरली नाही कोण जाणे, पण ते महत्वाचे नाही। जे झाले ते झाले, महत्वाची गोष्ट ही आहे की या क्षणापासून तुम्ही तुमच्या जीवनाची संपूर्ण जबाबदारी घेतात आणि ते स्वच्छेने घेतात। इथून पुढे तुमच्या बाबतीत जे काही चांगले वाईट घडेल त्या सगळ्यांची 100% जबाबदारी जणू काही तुमची आहे, अशाच पद्धतीने तुम्ही स्वच्छेने वागाल। मित्रांनो, आपल्याला येणारा हा अनुभव हा आपण यापूर्वी केलेला निवडीचा परिणाम असतो। या विषयावर आपण कसा जो आपल्याला अनुभव येतोय हा आपल्या आपण काय निवडलं आहे त्याच्यावर आपल्याला आउटपुट भेटत असतं. या विषयावर आपण विश्रांतीनंतर बोलूया. घेऊया एक छोटीशी विश्रांती.
1: नमस्कार, आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो.

नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर स्वागत आहे कार्यक्रम रंग नवेमध्ये। विश्रांतीच्या आधी आपण या विचार बोलत होतो की आपल्याला येणारा जो अनुभव आहे तो आपण केलेला निवडीचा परिणाम असतो। आपल्या जीवनात आपला येणारा प्रत्येक अनुभव आंतरिक व बाह्य हा आपण यापूर्वीच्या घटनांना दिलेला प्रतिसादाचाच परिणाम असतो। एक्झाम्पल बघूया मित्रांनो, सपोज एक घटना आहे, तुम्हाला $400 बोनस मिळाला आहे। आता याच्यावर आपण प्रतिसाद काय केला, तुम्ही रात्रभर मोज मजा करून ते पैसे संपवले, त्याचा परिणाम काय होणार आहे, तुम्ही आता कफल्लक आहात। आता हीच घटना वेगळ्या रीतीने बघूया, तुम्हाला $400 बोनस मिळाला आहे, आपण त्याला प्रतिसाद का दिला, तुम्ही ती रक्कम तुमच्या म्युच्युअल फंडात गुंतवली, फॉर एक्झाम्पल गुंतवली कुठेतरी, आता परिणाम काय होणार आहे, तुमच्या एकूण संपत्तीत वाढ झाली। म्हणजे आपल्या जीवनात फक्त तीनच गोष्टीवर आपले नियंत्रण असते, आपल्या मनात येणारे विचार, दृश्य आपण त्यांना दृश्य रूपात पाहतो त्या कल्पना, व त्याचे वर्तन कृती, या तीन गोष्टींचा आपण कसा उपयोग करतो यावरच आपला येणारे सर्व अनुभव अवलंबून असतात। जर आपल्याला आता येणारे अनुभव आवडणारे नसतील तर आपला प्रतिसाद बदलावा लागेल मित्रांनो, नकारात्मक विचारांऐवजी सकारात्मक विचार करावा लागणार आहे। म्हणून मित्रांनो, इतरांना दोष देणे बंद करायचे। प्रसिद्ध लेखक वेन डायरनी काय सांगितलं आहे, दोष देणे म्हणजे वेळेचा अपव्यय करणे होय। दुसऱ्यांचा चुका कितीही मोठ्या असल्या व त्याबद्दल तुम्ही त्यांना कितीही दोष दिला तरी त्यामुळे तुमच्यात बदल होणार नाही। जोपर्यंत तुम्हाला मिळालेल्या अपयशाला तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी किंवा कशाला तरी जबाबदार धराल तोपर्यंत तुम्ही कधीही यशस्वी होऊ शकणार नाही। जर तुम्हाला जिंकायचेच असेल तर एक सत्य जाणून घ्या, तुम्ही निर्णय घेतलेत, तुम्ही विचार केलात, तुम्हीच भावना निर्माण केल्यात आणि तुम्हीच तुम्हाला इथपर्यंत आणलं आहे, यासाठी फक्त तुम्हीच जबाबदार आहात। तसेच लू होल्टर्स यांनी काय म्हटलेलं आहे, तक्रार करणे सोडून द्या, चेंडू ज्या प्रकारे उसळतो त्यावर तक्रार जो करतो त्यानेच बऱ्याचदा तो चेंडू टाकलेला असतो। तक्रार म्हणजे काय, दुसऱ्या कोणाला तरी किंवा कशाला तरी दोष देण्यासाठी अगोदर तुम्हाला हे मान्य करावे लागते की आपल्यापेक्षा श्रेष्ठ कोणीतरी किंवा काहीतरी आहे, तुम्हाला आवडेल अशी कोणती तरी परिस्थिती संदर्भासाठी घेऊ की जी निर्माण करण्याची जबाबदारी घ्यायला तुम्ही तयार नाही। मित्रांनो जरा विचार करा, ज्या गोष्टीबाबत आपण काहीतरी करू शकतो अशाच गोष्टींविषयी लोक तक्रार करीत असतात। गुरुत्वाकर्षण बद्दल तक्रार करताना तुम्ही कोणाला पाहिलंय? नाही, कधीच नाही। वय झाल्यामुळे पूर्ण वाकलेला एखादा वृद्ध इसम रस्त्याने चालताना गुरुत्वाकर्षणाच्या नावाने बोटे मोडताना तुम्ही कधी दिसलाय? अर्थातच नाही। पण का नाही, गुरुत्वाकर्षणामुळेच तर लोक जिन्यावरून खाली पडतात, विमाने आकाशातून जमिनीवर कोसळतात, भांडी खाली पडून फुटतात, पण कोणीही गुरुत्वाकर्षणाला दोष देत नाही। याचे साधे कारण असे की गुरुत्वाकर्षण हे असणारच आहे, त्याबद्दल कोणीही काही करू शकत नाही, म्हणून आपण स्वीकारतो। आपल्याला माहित असते की गुरुत्वाकर्षणाबद्दल तक्रार करून काही फायदा नाही, म्हणून आपण तशी तक्रार करीत नाही, उलट या गुरुत्वाकर्षणाचा आपण आपल्या फायद्यासाठीच वापर करतो। मित्रांनो, आपल्याला आयुष्य साध सरळ सोपं जगता येतं, कोणतीही कंप्लेन न करता ते कसं जगायचं, त्यासाठी आपल्याला काय करायला हवं, एक विश्रांती घेऊया। विश्रांतीनंतर त्या गोष्टीवर आपण परत आपलं हे टॉपिक, आपलं हे डिस्कशन कंटिन्यू ठेवूया। ही एक छोटीशी विश्रांती।

नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर स्वागत आहे रंग नवेमध्ये। विश्रांतीच्या अगोदर आपण या गोष्टीचा विचार करत होतो की साधं सरळ कसं जगता येईल, कंप्लेनिंग जे नेचर आपण ठेवतोय त्याला आपण कसं या आपल्या डिक्शनरी मधूनच काढायचं आहे। मूळ तत्व हे आहे की आपले आयुष्य आपणच निर्माण करीत आहात। तुम्ही आज जगत असलेले जीवन म्हणजे तुम्ही भूतकाळात केलेल्या कृतींचा व विचारांचा परिणाम असतो। तुमच्या आत्ताच्या विचारांना व भावनांनाही तुम्हीच जबाबदार असता। तुम्ही जे बोलता किंवा जे काही करता त्याला तुम्हीच जबाबदार असता। तुमच्या मनात येणाऱ्या विचारांवर देखील तुमचे नियंत्रण असते। तुम्ही कोणते पुस्तक मासिक वाचता, कोणते चित्रपट अगर टीव्ही कार्यक्रम पाहता, कोणत्या लोकांच्या संगतीत तुम्ही असता, तुमच्या प्रत्येक कृतीवर तुमचे नियंत्रण असते। ज्या कृतीतून अधिकाधिक परिणाम मिळेल अशी कृती करणे एवढेच काम तुम्ही करावयाचे आहे। इतकं अगदी साधं सरळ आहे। हे तत्व साधे असले तरी आचरणात आणायला सोपे नाही। त्यासाठी एकाग्रतेची, जागरूकतेची, समर्पित शिस्तीची व प्रयोग करण्याची व धोका पत्करायची तयारी ठेवण्याची गरज असते। त्यासाठी तुम्हाला तुमच्या कृतीकडे व तिच्या परिणामांकडे लक्ष द्यावे लागते। आपल्याला स्वतःला, आपल्या कुटुंबाला, मित्रांना, सहकाऱ्यांना, आपल्या वरिष्ठांना, शिक्षकांना, प्रशिक्षकांना आणि आपल्या कस्टमर्स ग्राहकांना प्रश्न विचारून त्यांना अभिप्राय जाणून घेतला पाहिजे की मी जे करतोय ते बरोबर आहे का, मी ते अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो का, यापेक्षा वेगळे मी काही करू शकतो का, अशी एखादी गोष्ट आहे का जी मी करायला नको आहे पण करतो आहे, माझ्याबद्दल तुमचे काय मत आहे। प्रश्न विचारायला घाबरू नका। बऱ्याच लोकांना ते करीत असलेल्या कामाविषयी इतरांच्या प्रतिक्रिया जाणून घेणे नकोसे वाटते, कारण इतर लोक काय म्हणतील याची त्यांना भीती वाटते। पण यात घाबरण्यासारखे काहीच नाही। सत्य हे सत्यच असते। खरे काय ते समजून घेणे हे अज्ञानापेक्षा केव्हाही चांगलेच। एकदा तुम्हाला सत्य परिस्थिती समजली की तुम्ही त्याबाबत काही ना काही करू शकता। प्रतिक्रियांशिवाय तुम्ही तुमचे जीवन, नातेसंबंध, तुमचा खेळ किंवा तुमची कामगिरी सुधारू शकता। स्वतःला विचारा, हे घडण्याला मी कसा जबाबदार आहे, मला उपयुक्त ठरणारी अशी कोणती कृती आहे जी मी जास्त प्रमाणात करायला हवी, मी एखादी चुकीची कृती करतोय का, मी कोणत्या बाबी कमी करायला हव्यात, अशी कोणती कृती आहे जी मी करीत नाही पण करून पाहायला हवी। मित्रांनो, सूत्र एकदम सोपे आहे। उपयुक्त ठरणाऱ्या कृती अधिक प्रमाणात करा, निरुपयोगी कृतींचे प्रमाण कमी करा आणि अधिक परिणामकारक ठरतील अशी नवीन कृतींचा शोध चालू ठेवा। आणि उपयुक्त कृती कोणत्या आणि निरुपयोगी कृती कोणत्या हे ओळखण्याचा सर्वात सोपा, जलद व चांगला मार्ग म्हणजे तुम्हाला आता मिळत असलेल्या परिणामकडे नीट लक्ष देणे होय। तुम्हाला मान सन्मान मिळतो किंवा मिळत नाही, तुम्हाला उत्तम गोल्फ खेळता येतो की नाही, तुम्ही तुमचे आदर्श वजन टिकून ठेवता किंवा ठेवत नाही, तुम्ही सुखी आहेत की सुखी नाही, तुम्हाला हवे ते मिळाले असते किंवा मिळाले नसते, हे इतके सोपे आहे। परिणाम खोटे बोलत नसतात। तुम्हाला समर्थन करण्याची व सबबी सांगण्याची सवय सोडावी लागेल आणि परिणामावर लक्ष केंद्रित करावे लागेल। जर आपल्याला पुरेशी विक्री करू शकत नसाल किंवा तुमचे वजन जास्त असेल तर जगातील कोणतीही व्यक्ती ते बदलू शकत नाही। आपल्याला मिळणारे परिणाम बदलण्याची शक्ती फक्त आणि फक्त आपल्या वर्तनातच असते। अधिक शोध घ्या, म्हणून जे काही आहे त्याकडे लक्ष द्या। आपल्या आयुष्यातील लोकांचे अवलोकन करा, ते आणि तुम्ही सुखी आहात, तुमच्या व त्यांच्या जीवनात समानता, सौंदर्य, स्वास्थ्य व आराम आहे, तुमची यंत्रणा काम करते का, जे हवे आहे ते तुम्हाला मिळते का, तुमची निव्वळ शिल्लक वाढते का, तुमची श्रेणी समाधानकारक आहे का, तुम्ही निरोगी निरामय जीवन जगताय का, नसेल तर काहीतरी बिघडले आणि ते तुम्हालाच दुरुस्त करावे लागेल। स्वतःला फसवू नका। स्वतःशी कठोर प्रामाणिकपणे वागा। स्वतः स्वतःची जबाबदारी घ्या। मित्रांनो, हे जे जीवन आहे हे जीवन आपल्याला जगायचे आहे तर आनंदाने, सुखाने, शांतीने जगायचे आहे, तर त्यासाठी आपला जो वेळ जातोय तो आपल्याला शोधायला हवा की आपण कुठे जास्ती वेळ घालवतोय।
तक्रारीमध्ये की आपला जो जीवन दर्जा आहे त्याला सुधारण्यासाठी आपण कोणती कृती आपण त्याला अपग्रेड करतो आहे याच्यावर आपण लक्ष केलं पाहिजे. आजचा जो आपला शो आहे, आजचा जो आपला एपिसोड आहे, की आपली जबाबदारी आपण स्वतः 100% घेणे या शोमधनं आपल्याला शिकायचं आहे. जे पण काही आपण ऐकतोय आपल्याला ते कृतीमध्ये आणायचं आहे आणि हे शक्य आहे मित्रांनो. बरेच एक्झाम्पल आहेत, त्यांनी हे शक्य करून दाखवलेलं आहे. तर आपली जबाबदारी आपल्याला घ्यायची आहे. आपण परत भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच नवीन कृती आपल्याला काय आणायची आपल्या जीवनामध्ये त्याबद्दल डिस्कस करूया.

0: पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले।
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा।
2: पुनेरी आवाज 107.8 FM, वर्ल्ड रिन्यूअल स्पिरिचुअल ट्रस्ट का सामुदायिक रेडियो स्टेशन। खुश रहो, खुशियां बांटो।

नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्या सोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत। आनंदी रहा, आनंद लुटा। शब्द शब्द म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द म्हणजे काळजाने घेतलेला ठाव। शब्द म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द म्हणजे काळजाने घेतलेला ठाव। शब्द जे आहेत तुमच्या मनातले, शब्द जे आहेत तुमच्या मनातले, शब्द ज्यात तुम्ही पाहता सुखदुःख क्षणातले। शब्द जे आहेत तुमच्या मनातले, शब्द ज्यात तुम्ही पाहता सुखदुःख क्षणातले। चला तर मग व्यक्त होऊया, चला तर मग व्यक्त होऊया, तुम्ही आणि आम्ही मिळून शब्दांशी खेळूया। मी आरजे कैलास आपल्यासाठी घेऊन आलो आहे हा खेळ शब्दांचा, हा कविता व चारोळ्यांचा शो, जो दर रविवारी दुपारी 2 वाजता असतो तुमच्या आवडीच्या FM वर, म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदी रहा, आनंद लुटा। आणि श्रोते हो, आपल्याला माहीत आहे का, बघता बघता आपल्या या शोने 6 वर्ष पूर्ण केलेले आहेत। आपल्या सर्वांचं शोवरील भरभरून असं प्रेम, सक्रिय असा सहभाग, यामुळे या शोला हा टप्पा गाठता आला। आपण सुंदर सुंदर रचना पाठवता, आपण अप्रतिम असं शब्दांकन करता आणि आपल्या या सुंदर सुंदर रचना आपल्या श्रोत्यांना भावतात, त्यामुळं हा शो जो आहे हा फुलत गेला, बहरत गेला। आणि आपल्या सदैव असलेल्या साथीमुळं, सोबतीमुळं आपला हा शो निरंतरपणे चालू आहे। आपण आपल्या आजच्या शोकडे वळण्यापूर्वी माझ्या एका चारोळीने सुरुवात करतोय की तुझ्या गोड निरागस चेहऱ्यावरून काही केल्या नजर हटता हटत नाही। तुझ्या गोड निरागस चेहऱ्यावरून काही केल्या नजर हटता हटत नाही, तुला पाहण्याचा मोह मनाच्या माझ्या, तुला पाहण्याचा मोह मनाच्या माझ्या, काही केल्या सुटता सुटत नाही, काही केल्या सुटता सुटत नाही। तर ही माझी एक चारोळी होती आणि आपण आपल्या आजच्या शोमधल्या पहिल्या रचनेकडे वळतोय। त्या सुंदर अशा चारोळीमध्ये CA संगीता मेहता मॅडम यांनी मधुमक्षिका या नावाने पुणे इथून लिहिलं आहे। CA संगीता मेहता मॅडम लिहित आहेत मधुमक्षिका या नावाने पुणे इथून, की काजवा हवेत भिरभिरतो ती बावरी अनुरक्त, काजवा हवेत भिरभिरतो ती बावरी अनुरक्त, तारकांचेही प्रणया धन चंद्रकोर ही आसक्त, तारकांचेही प्रणया राधन चंद्रकोर ही आसक्त, प्रेमात आराध्याशी अद्वैत्य निरवशा शांततेत, तुझा शोध लागे हरवता मी माझ्या आत आत, तुझा शोध लागे हरवता मी आत आत। वाह, खूप अप्रतिम सुंदर भाव असलेली ही चारोळी होती। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये अलगद या शब्दाच्या शीर्षकाखाली सौ कविता किरण वालावलकर मॅडम लिहित आहेत दावणगिरी कर्नाटक येथून। सौ कविता किरण वालावलकर मॅडम यांनी दावणगिरी कर्नाटक येथून लिहिलंय की तुझ्या सोबतीने मन माझे खुलते, चहा घेताना सखे अलगद दरवळते, तुझ्या सोबतीने मन माझे खुलते, चहा घेताना सखे अलगद दरवळते। तर चित्राला साजेसे भाव मांडणारी अप्रतिम सुंदर शब्दांकन असलेली मॅडमची ही चारोळी होती। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये गजानन पाटील सरांनी बेडकिहाळ तालुका निपाणी जिल्हा बेळगाव कर्नाटक येथून लिहिलंय। गजानन पाटील सर लिहित आहेत बेडकिहाळ तालुका निपाणी जिल्हा बेळगाव येथून, स्वप्न या शीर्षकाखाली। गजानन पाटील सरांनी बेडकिहाळ तालुका निपाणी जिल्हा बेळगाव कर्नाटक येथून लिहिलंय की काय सांगू तुला प्रिय नित्य असं तुझं पहायच राहावे, काय सांगू तुला प्रिय नित्य असं तुझं पाहतच राहावे, तुझाच सात संगतीनं स्वप्न जीवनी ते फुलावे, तुझाच सात संगतीनं स्वप्न जीवनी ते फुलावे, जीवनी ते फुलावे। तर तुला असंच कायम पाहत राहावं आणि तुझ्यासोबत हे जीवनाचं स्वप्न फुलावं, असं अप्रतिम सुंदर शब्दांकन सरांच्या रचनेमध्ये होतं। पुढच्या एका चारोळीमध्ये बालाजी नाईकवाडी सर लिहित आहेत येवला येथून। बालाजी नाईकवाडी सरांनी येवला येथून लिहिलंय की अलगद का होईना तुझा हात माझ्या हातात असावा, अलगद का होईना तुझा हात माझ्या हातात असावा, पापण्यांच्या उघडझापीमध्येच जीवनाचा गोफ सखे गुंफावा, पापण्यांच्या उघडझापीमध्येच जीवनाचा गोफ सखे गुंफावा। वाह, तर अलगद का होईना
तुझा हात माझ्या हाती असावा आणि पापण्यांची जी उघडझाप होते त्या उघडझापीसोबत जीवनाचा गोफ जो आहे तो गुंफला जावा. अप्रतिम सुंदर हळवे भाव मांडणारी सरांची ही रचना होती. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये रेखा विद्याधर टापरे मॅडम लिहित आहेत भोर पुणे इथून. रेखा विद्याधर टापरे मॅडम यांनी भोर पुणे इथून लिहिलं आहे की या चहाचा आस्वाद घेताना पाहू दे न्याहाळून तुला, या चहाचा आस्वाद घेताना पाहू दे न्याहाळून तुला. दिसतो चेहरा सुंदर तुझा प्रेमात नाहू दे मला, दिसतो चेहरा सुंदर तुझा प्रेमात नाहू दे मला, प्रेमात नाहू दे मला. सुंदर असे प्रेमभाव या मॅडमच्या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होते. पुढच्या एका चारोळीमध्ये शोभा वेले मॅडम लिहित आहेत आर्यनगर नागपूर येथून. शोभा वेले मॅडम यांनी आर्यनगर नागपूर येथून लिहिले की सांग सख्या तुला खरंच माझ्या डोळ्यात काय दिसते, सांग सख्या तुला खरंच माझ्या डोळ्यात काय दिसते, प्रिय तुझ्या नयनात माझे सारे विश्व सामावले असते, प्रिय तुझ्या नयनात माझे सारे विश्व सामावले असते, सारे विश्व सामावले असते. वाह. तर सखीनं जेव्हा सख्याला विचारलं की तुला माझ्या डोळ्यात काय दिसते, तेव्हा त्यानं सांगितलं की प्रिय तुझ्या नयनात माझं सारंच विश्व आहे. अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं. पुढच्या एका चारोळीमध्ये अंजली सामंत मॅडम यांनी डहाणू जिल्हा पालघर येथून लिहिलं आहे. अंजली सामंत मॅडम लिहित आहेत डहाणू जिल्हा पालघर येथून की तुझ्या निळ्या डोळ्याच्या डोहात पाहताना लागला ना थांग तुझा, तुझ्या निळ्या डोळ्यात डोळ्याच्या डोहात पाहताना लागला ना थांग तुझा वाफाळलेला चहा दोघात उभा. वाह. वाफाळलेला चहा दोघात उभा, सांग ना मला मी होईल ना तुझा, सांग ना मला मी होईल ना तुझा. क्या बात आहे की तुझ्या निळ्या डोळ्याच्या डोहात पाहताना लागला थांग ना तुझा वाफाळलेला चहा दोघात उभा आहे आणि सांग ना मला मी होईल ना तुझा. खूप अप्रतिम शब्दरचना मॅडमनी केलेली होती. आणि त्याबरोबरच पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया ज्यामध्ये मनीषा बोटे मॅडम लिहित आहेत पुणे इथून. मनीषा बोटे मॅडम यांनी पुणे इथून लिहिलं आहे की कितीदा नव्याने तुला बघतच राहावे माझ्या मन तुझेच व्हावे, कितीदा नव्याने तुला बघतच राहावे माझ्या मन तुझेच व्हावे, श्वासात तू अशी बसलीच आहे, श्वासात तू अशी बसलीच आहे, प्रेमात तुझ्या मज वाहून घ्यावे, प्रेमात तुझ्या मज वाहून घ्यावे, वाहून घ्यावे. तर अप्रतिम सुंदर शब्दांकन चित्राला साजेसे भाव मांडणारी मॅडमची ही रचना होती. आणि याबरोबरच पुढच्या एका चारोळीमध्ये सौ एकता माने मॅडम यांनी ठाणे येथून लिहिलंय. सौ एकता माने मॅडम लिहित आहेत ठाणे येथून की तुझ्या नजरेत हरवून वेळही थांबला, कॉफी थंड झाली पण क्षण गरमच राहिला. क्या बात आहे, तुझ्या नजरेत हरवून वेळही थांबला, कॉफी थंड झाली पण क्षणही गरमच राहिला, पण क्षण गरमच राहिला, शब्द झाले मुके तरी सगळं सांगितलं गेलं, शब्द झाले मुके तरी सगळं सांगितलं गेलं, तुझ्यासोबत बसणं म्हणजे आयुष्यच सुंदर झालं, तुझ्यासोबत बसणं म्हणजे आयुष्यच सुंदर झालं, आयुष्यच सुंदर झालं. वाह वाह. तर तुझ्या नजरेत जेव्हा हरवले तेव्हा हा वेळ थांबला, कॉफी थंड झाली पण क्षण मात्र गरम राहिला, अविस्मरणीय राहिला, शब्द तर काहीच नव्हते, शब्द अबोल होते परंतु सारं काही एकमेकांना कळून गेलं. आणि ज्या क्षणांमध्ये आपण सोबत होतो, जे क्षण तुझ्यासोबत घालवलेले होते, त्या सुंदर अशा क्षणांमध्ये जणू आयुष्यच सुंदर झालं. खूप अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते श्रोते हो. आणि यासोबतच पुढच्या एका चारोळीकडे वळूया ज्यामध्ये सौ दीपाली दिलीप पिंपळे मॅडम लिहित आहेत कुंभवली तालुका व जिल्हा पालघर येथून. सौ दीपाली दिलीप पिंपळे मॅडम यांनी कुंभवली तालुका व जिल्हा पालघर येथून लिहिलं आहे की डोळ्यात तुझ्या बघताना जणू हरपतात माझे भान, डोळ्यात तुझ्या बघताना जणू हरपतात माझे भान, डोकावू कसे हृदयात प्रिये, डोकावू कसे हृदयात प्रिये, शोधण्या माझं स्थान, शोधण्या माझं स्थान. क्या बात आहे की तुझ्या डोळ्यात पाहिल्यावर
देहभान हरपून जातं, पण तुझ्या हृदयात कसं डोकावं? माझं स्वतःचं स्थान शोधण्यासाठी तर सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते श्रोते हो. पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया ज्यामध्ये नजर या शीर्षकाखाली सौ शोभा वसंत आव्हाड मॅडम लिहित आहेत दोडी बुद्रुक तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथून. सौ शोभा वसंत आव्हाड मॅडम यांनी दोडी बुद्रुक तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथून त्यांच्या अप्रतिम अशा नजर शीर्षकाखालील चारोळीमध्ये लिहिलं आहे की नजरेत ओढ लागे भरे रंगच चहात. वाह, नजरेत ओढ लागे भरे रंगच चहात, शांत क्षण बोलती मन गुंतते मनात. शांत क्षण बोलती मन गुंतते मनात, मन गुंतते मनात. आणि खरं आहे की जेव्हा नजरेला नजर भेटते, नजरेला ओढ लागते, तेव्हा चहात सुद्धा रंग भरतात. आणि शांत क्षण जेव्हा बोलतात तेव्हा मन हे मनामध्ये गुंततं. खूप अप्रतिम सुंदर भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या एका चारोळीमध्ये श्रीदेवी बालाजी हांडे मॅडम यांनी अंबाजोगाई जिल्हा बीड येथून लिहिलं आहे. श्रीदेवी बालाजी हांडे मॅडम लिहित आहेत अंबाजोगाई जिल्हा बीड येथून की डोळ्यात तुझ्या स्वप्न मी पाहते, नयन मिलनाचे सुख रे मी घेते. डोळ्यात तुझ्या स्वप्न मी पाहते, नयन मिलनाचे सुख रे मी घेते. बोलायचे साजना खूप सारे होते, बोलायचे साजना खूप सारे होते. पाहत मी तुला बघ अबोल होते, पाहत मी तुला बघ अबोल होते. बोलायचे साजना खूप सारे होते, पाहत मी तुला बघ अबोल होते, अबोल होते. वाह, तर तुझ्या डोळ्यात मी माझं स्वप्न पाहत आहे आणि नयन मिलनाचे सुख जे आहे ते मी घेत आहे. खूप सारं बोलायचं आहे पण जेव्हा जेव्हा तुला पाहते तेव्हा मी अबोल होते. तर अबोल नजरेचे भाव मांडणारी खूपच अप्रतिम आणि सुंदर असे शब्दांकन असलेली मॅडमची ही चारोळी होती. यासोबतच पुढच्या एका चारोळीमध्ये सौरोहिणी अमोल पराडकर मॅडम यांनी कोल्हापूर येथून लिहिलं आहे. सौरोहिणी अमोल पराडकर मॅडम लिहित आहेत कोल्हापूर येथून, हाती चहा प्रेमाची साथ. हाती चहा प्रेमाची साथ या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलं आहे की डोळ्यात वाच माझ्या प्रेमभाव मनातले, दोन जीव एकत्र आनंदाने गात. डोळ्यात वाच माझ्या प्रेमभाव मनातले, दोन जीव एकत्र आनंदाने गात. रेडिओ पुणेरी आवाज वाजवी मधुर धून, रेडिओ पुणेरी आवाज वाजवी मधुर धून. हा क्षण अमर हो प्रेम देई साथ, हा क्षण अमर हो प्रेम देई साथ. वाह वाह, तर तू डोळ्यात माझ्या मनातले भाव वाच, दोन जीव एकत्र आहेत जे आनंदाने गात आहेत आणि त्यासोबतच रेडिओ पुणेरी आवाज हा मधुर धून वाजवत आहे आणि त्या क्षणांना अमर हो असं मॅडमनी म्हटलेलं आहे. कारण त्या क्षणांमध्ये प्रेम जे आहे ते साथ देत आहे. खूप अप्रतिम सुंदर भावस्पर्शी भाव या रचनेमध्ये होते श्रोते हो. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरचे कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा. भेटूया छोट्याशा विश्रांती.

0: टेंशन को दूर भगाने के लिए आइए सुनते हैं सिस्टर शिवानी के अनमोल कथन।
1: डिप्रेशन इज एंगर टर्न्ड इनवर्ड्स। जब आप औरों पे नहीं गुस्सा करते तो आप अपने पर ही करने लग जाते हैं, लेकिन शायद जब आप औरों पे भी गुस्सा करते हैं तब भी अपने पर गुस्सा कर रहे हैं। आपको गुस्सा देने के लिए वो मेरे से होते हुए ही गुजरेगा, वो एनर्जी पहले यहाँ क्रिएट करनी पड़ेगी। इट्स नॉट पॉसिबल कि मैं आपको कुछ भी दे दूं विदाउट क्रिएटिंग इट। पहले मुझे कूट कूट के गुस्सा अपने अंदर क्रिएट करनी पड़ेगी कि मुझे अपने आप को क्या देना है। नहीं, मुझे तो इसे गुस्सा करना ही है। कीजिए, बट ओनली रिमेम्बर द एनर्जी दैट एंगर आई क्रिएट देन आई गिव।
0: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: वेलकम बैक श्रोते हो, मी माछाईका चारोळी मध्ये लिहिलेले की भेदक नजरेने घायाळ होई हृदय, प्रत्येक आदात तुझा लढीवाळ फार। भेदक नजरेने घायाळ होई हृदय, प्रत्येक आदात तुझा लढीवाळ फार। जडला जीव तुझ्यावर सखे, तूच आता तार किंवा मार। जडला जीव तुझ्यावर सखे, तूच आता तार किंवा मार। तर ही माझी एक चारोळी होती श्रोते हो, आणि मी माझ्या दुसऱ्या चारोळीमध्ये लिहिलंय की आरस पाणी रूप तुझे सखे, त्यावर कुंतलांचा वेढावणारा सांभार। आरस पाणी रूप तुझे सखे, त्यावर तुझ्या कुंतलांचा वेढावणारा सांभार। भेदक नजरेने घायाळ होई हृदय, भेदक नजरेने घायाळ होई हृदय, प्रत्येक आदा तुझा लढीवाळ फार। भेदक नजरेने घायाळ होई हृदय, प्रत्येक आदा तुझा लढीवाळ फार, प्रत्येक आदा तुझा लढीवाळ फार। तर या माझ्या चारोळ्या होत्या श्रोते हो। आजच्या शो मधल्या पुढच्या एका चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये श्री पद्माकर दत्तात्रय वाघरुळकर सरांनी श्री दत्तिंदुसूत पद्मादा या नावाने सरांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलंय। श्री पद्माकर दत्तात्रय वाघरुळकर सरांनी त्यांच्या चारोळीमध्ये लिहिलंय छत्रपती संभाजीनगर येथून की सौंदर्य तुझे न्याहाळता चहाही मला फिका वाटे। सौंदर्य तुझे न्याहाळता चहाही मला फिका वाटे, नजरेत नजर घालता आंतरिक प्रेम दाटते। नजरेत नजर घालता आंतरिक प्रेम दाटते, तर तुला निहाळताना चहा सुद्धा फिका वाटतो, आणि जेव्हा नजरेला नजर भेटते तेव्हा अंतरामध्ये प्रेम दाटते। खूप अप्रतिम सुंदर भाव सरांच्या या चारोळीमध्ये होते। पुढच्या एका चारोळीमध्ये शैला सोमन मॅडम यांनी पुणे येथून लिहिले, शैला सोमन मॅडम लिहित आहेत पुणे येथून, तुला मी निहाळतो आहे मणीचे भाव जाणतो आहे। वाह, तुला मी निहाळतो आहे मणीचे भाव जाणतो आहे, तुझ्या माझ्या भेटीसाठी चहा फक्त निमित्त आहे, तुझ्या माझ्या भेटीसाठी चहा फक्त

निमित्त आहे, तर चहाचं निमित्त आणि तुला न्याहाळण्याचा बहाना, तुझ्या मनातले भाव जाणण्याचा बहाना, अप्रतिम सुंदर भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या एका चारोळीमध्ये सौ सुगंधा जगदळे मॅडम यांनी जयप्रकाश नगर नागपूर येथून लिहिलं आहे. सौ सुगंधा जगदळे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून की गोड गुपित सांगण्या प्रियसी स्मित हास्याने पाही तिजसी. गोड गुपित सांगण्या प्रियसी स्मित हास्याने पाही तिजसी गरम चहाचे निमित्त होऊनी. गरम चहाचे निमित्त होऊनी भेट मधुरती परस्पराशी. भेट मधुरती परस्पराशी. वाह, सुंदर असं शब्दांकन यासुद्धा चारोळीमध्ये होतं. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये रवींद्र राजमाने सरांनी कोल्हापूर येथून लिहिलं आहे. रवींद्र राजमाने सर लिहित आहेत कोल्हापूर येथून. डोळ्यात तुझ्या आतुरता मला दिसते स्तब्ध होऊन पाहण्यास भाग पाडते. डोळ्यात तुझ्या आतुरता मला दिसते स्तब्ध होऊन पाहण्यास भाग पाडते. तुझ्या माझ्या जोडीला चहाची संगत. तुझ्या माझ्या जोडीला चहाची संगत. प्रेमात आपल्या गुंतण्यात लज्जत क्षणोक्षण वाढते. प्रेमात आपल्या गुंतण्यात लज्जत क्षणोक्षण वाढते. तर तुझ्या माझ्या जोडीला चहाची संगत आहे आणि त्यामुळं प्रेमामध्ये गुंतण्याची लज्जत जी आहे ती क्षणोक्षणी वाढत आहे. खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं. पुढच्या एका चारोळीमध्ये माधुरी सिंदगीकर कोटबागी मॅडम यांनी हुबळी जिल्हा धारवाड कर्नाटक येथून लिहिलं आहे. माधुरी सिंदगीकर कोटबागी मॅडम यांनी हुबळी जिल्हा धारवाड येथून मॅडमनी सुंदर अशी चारोळी पाठवलेली आहे. मॅडम लिहित आहेत की लिहायला घेतली लेखणी हातात लेखणीत माझ्या तूच उमटला पेपर घेतला चित्र काढायला चित्रात माझ्या तूच रेखाटला. आणि यासोबतच पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया ज्यामध्ये काव्य प्रतिभा या नावाने प्रतिभा महादेव चौगले मॅडम लिहित आहेत कोल्हापूर येथून. काव्य प्रतिभा या नावाने प्रतिभा महादेव चौगले मॅडम यांनी कोल्हापूर येथून लिहिलंय की डोळ्यात तुझ्या दिसतात सारेच भाव लपलेले. डोळ्यात तुझ्या दिसतात सारेच भाव लपलेले वाफाळल्या चहासोबत तुझ्या मनी स्वप्न रंगलेले. वाफाळत्या चहासोबत तुझ्या मनी स्वप्न रंगलेले. शब्दांची करत नाही मग मी कोणतीच घाई. शब्दांची करत नाही मग मी कोणतीच घाई दुरूनच जाणवते भावना वेळ थांबून जाई. दुरूनच जाणवते भावना वेळ थांबून जाई. वेळ थांबून जाई. वाह, तर तुझ्या डोळ्यात सर्व भाव दिसतात जे लपलेले असतात आणि वाफाळत्या चहासोबत तुझ्या मनी जे स्वप्न रंगलेलं आहे ते दिसतं. त्यामुळं दुरून जाणवते भावना वेळ थांबून जाई. अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या एका चारोळीमध्ये वैजयंती या नावाने मॅडमनी लिहिलं आहे की गुंतले मन तुझ्यात कळले नाही मला. गुंतले मन तुझ्यात कळले नाही मला. नाही नाही म्हणताना काळीच दिले तुला. नाही नाही म्हणताना काळीच दिले तुला. क्या बात आहे. सौ वैजयंती विकास गहुकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून पाठवलेली ही चारच ओळीमध्ये अप्रतिम सुंदर भाव मांडणारी चारोळी होती. श्रोते हो की गुंतले मन तुझ्यात कळले नाही मला. गुंतले मन तुझ्यात कळले नाही मला. नाही नाही म्हणताना काळीच दिले तुला. नाही नाही म्हणताना काळीच दिले तुला. खूप अप्रतिम भाव होते. आणि याबरोबरच पुढच्या एका चारोळीमध्ये श्री मंगेश गंगाधर सावंत सरांनी पूस तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून लिहिलंय. मंगेश गंगाधर सावंत सर लिहित आहेत पूस तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून की नजरेनेच आज तुझ्या मनातलं सारं वाचायचं आहे. नजरेनेच आज तुझ्या मनातलं सारं वाचायचं आहे. चहाच्या प्रत्येक घोटासोबत फक्त तुझ्यातच हरवायचं आहे. चहाच्या प्रत्येक घोटासोबत फक्त तुझ्यातच हरवायचं आहे. फक्त तुझ्यातच हरवायचं आहे. क्या बात आहे. तर नजरेने आज तुझ्या मनातलं सारं वाचायचं आहे. खूपच अप्रतिम असे भाव श्री मंगेश गंगाधर सावंत सरांच्या पूस अंबाजोगाई जिल्हा बीड येथून पाठवलेल्या या रचनेमध्ये होते. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौ सुजाता जयंत बोबडे मॅडम लिहित आहेत यवतमाळ येथून. सौ सुजाता जयंत बोबडे मॅडम यांनी यवतमाळ येथून लिहिले की तुझे नि माझे प्रेम असे एकमेकांकडे पाहून फुलायचे. तुझे नि माझे प्रेम असे एकमेकांकडे पाहून फुलायचे. भाव नयनातले सांगत जणू.
भावनयनातले सांगत जणू आपल्या गालात बोलायचे, आपल्या गालात बोलायचे. खूप अप्रतिम सुंदर शब्दांकन यासुद्धा चारोळीमध्ये होतं. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये ओंकार दत्तात्रय मानकामे सरांनी मांगरूळ तालुका पेण जिल्हा रायगड येथून लिहिले. ओंकार दत्तात्रय मानकामे सर लिहित आहेत मांगरूळ तालुका पेण जिल्हा रायगड येथून, की नजरेत तुझ्या सापडे हळवा स्पर्श. क्या बात आहे, नजरेत तुझ्या सापडे हळवा स्पर्श, मनाता बोल गुज दाटते. नजरेत तुझ्या सापडे हळवा स्पर्श, मनाता बोल गुज दाटते. चहाच्या वाफेत प्रेमक्षण दरवळे, चहाच्या वाफेत प्रेमक्षण दरवळे, स्वप्नातही तुझीच हृदयी प्रीत फुल्ली फुलते. चहाच्या वाफेत प्रेमक्षण दरवळे, स्वप्नातही तुझीच हृदयी प्रीत फुलते, स्वप्नातही तुझीच हृदयी प्रीत फुलते. अप्रतिम सुंदर असा हळवा स्पर्श सरांनी शब्दबद्ध केलेला होता. आणि पुढच्या एका सुंदर अशा चारोळीमध्ये मिलिंद बी खोब्रागडे सरांनी गडचिरोली येथून लिहिले. मिलिंद बी खोब्रागडे सर लिहित आहेत गडचिरोली येथून, साक्षीदार या शीर्षकाखाली, की साज आणि शालीनता गोड शब्दांची ती किनार, साज आणि शालीनता गोड शब्दांची ती किनार, शृंगार तुझा ह्या रात्रीचा आहे फक्त मीच साक्षीदार, आहे फक्त मीच साक्षीदार. आणि या अप्रतिम अशा चारोळीनंतर पुढच्या एका चारोळीमध्ये दोघे या शीर्षकाखाली अनुराधा जोशी मॅडम यांनी अंधेरी मुंबई येथून लिहिले. अनुराधा जोशी मॅडम लिहित आहेत अंधेरी मुंबई येथून दोघे या शीर्षकाखाली, ती दोघे प्रेमात गुंगली आहेत तो एकटक बघतो तिच्याकडे, ती दोघे प्रेमात गुंतली आहेत तो एकटक बघतो तिच्याकडे, तीही बघून लाजत आहे, तीही बघून लाजत आहे, तो म्हणतो तू बघ माझ्याकडे, तो म्हणतो तू बघ माझ्याकडे, तो म्हणतो तू बघ माझ्याकडे. तर खूप अप्रतिम चित्राला साजेसे असे भाव मांडणारी अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन असलेली ही चारोळी होती श्रोते हो. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौ सीता विशाल राजपूत मॅडम यांनी शंकर विद्यालय घाटनांदूर तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून लिहिले. सौ सीता विशाल राजपूत मॅडम लिहित आहेत श्री शंकर विद्यालय घाटनांदूर तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून, अबोल तुझ्या शब्दांना सांगते डोळ्यातील पाणी. क्या बात आहे, अबोल तुझ्या शब्दांना सांगते डोळ्यातील पाणी, नको समजू एकटीस, नको समजू एकटीच आहेस तू माझी राणी, नको समजू एकटीच आहेस तू माझी राणी, आहेस तू माझी राणी. क्या बात आहे, वाह, कारण अबोल जे शब्द आहे त्या शब्दांना डोळ्यातील पाणी सांगत आहे, कारण न बोलता डोळ्यातले भाव जेव्हा वाचले जातात, अंतरातला कल्लोळ असतो तो कल्लोळ जेव्हा जाणवता येतो, त्यावेळी एक आश्वासक असा भाव जो असतो तो मनामध्ये असतो, तो म्हणजे तू एकटी समजू नकोस, कारण तू माझी राणी आहेस. तर अप्रतिम सुंदर अबोल भावना ज्या नजरेला नजर फेडल्यानंतर एकमेकांना जाणवतात, त्यांना मॅडमनी सुंदररित्या शब्दबद्ध केलेलं आहे. आणि याबरोबरच पुढच्या एका चारोळीमध्ये सौ सुरेखा साठे मॅडम लिहित आहेत घाटकोपर मुंबई येथून. सौ सुरेखा साठे मॅडम यांनी घाटकोपर मुंबई येथून लिहिले, स्वर्ग सुख जणू भासते जेव्हा जेव्हा तू समोर बसते. वा, स्वर्ग सुख जणू भासते जेव्हा जेव्हा तू समोर बसते, भावना मनाच्या मिठीत विसावतात, भावना मनाच्या मिठीत विसावतात, चोहीकडे पारिजातकाची फुले पसरतात, चोहीकडे पारिजातकाची फुले पसरतात, पारिजातकाची फुले पसरतात. वाह वाह, आणि खरंय की स्वर्ग सुख जणू भासते जेव्हा जेव्हा तू समोर बसते. आणि भावना या कुठं विसावतात म्हणून मॅडमने लिहिलंय, तर भावना या मनाच्या मिठीत विसावतात, आणि त्याच वेळी चोहीकडे पारिजातकाची फुले पसरतात. खूप भावस्पर्शी भाव या रचनेमध्ये होते. यासोबतच पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये तुझी सोबत या शीर्षकाखाली नीता देठे मॅडम यांनी माटुंगा मुंबई येथून लिहिले,
तुझी सोबत या शीर्षकाखाली नीता देठे मॅडम यांनी माटुंगा मुंबई येथून लिहिलंय की डोळ्यात तुझ्या पाहताना एकच विचार येतो मनात, डोळ्यात तुझ्या पाहताना एकच विचार येतो मनात, तुझी सोबत असावी कायम, तुझी सोबत असावी कायम, अजून काय हवं जीवनात, तुझी सोबत असावी कायम, अजून काय हवं जीवनात। तर तुझ्या डोळ्यात जेव्हा जेव्हा पाहिलं तेव्हा एक विचार मनात आलाय की फक्त तू सोबत राहा, आणि तू सोबत असलास, तू सोबत असलीस तर निश्चितपणे हे जीवन आनंदून जाईल। या जीवनामध्ये कायम सुखांची दरवळ असेल। खूप अप्रतिम अंतरातले भाव मांडणारी मॅडमची ही अप्रतिम आणि सुंदर अशी रचना होती श्रोते हो। पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये सौ प्रिया पद्माकर डाखोडे मॅडम यांनी प्रियदर्शिका या नावाने यवतमाळ येथून लिहिले। सौ प्रिया पद्माकर डाखोडे मॅडम लिहित आहेत प्रियदर्शिका या नावाने यवतमाळ येथून की डोळ्यातील त्याच्या चमक खूप काही सांगून गेली, डोळ्यातील त्याच्या चमक खूप काही सांगून गेली, दोघांनी मिळून कित्येक स्वप्न आपण पूर्ण केली, दोघांनी मिळून कित्येक स्वप्न आपण पूर्ण केली। तर डोळ्यातील चमक ज्यामुळं स्वप्नपूर्ती झाली, खूप अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते। श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरचे कैलास सोबत। आनंदी रहा, आनंद लुटा, भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर।

0: गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लो.
1: वेलकम बॅक श्रोतेहो. आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर अशा चारोळीकडे वळूया. भोजराज लांजेवार सर लिहितायत नागपूर इथून. भोजराज लांजेवार सरांनी नागपूर इथून लिहिलंय की मी तुमचीच आहे नंतर निरखून पहा, मी तुमचीच आहे नंतर निरखून पहा, निर्माण करण्या गोडवा घेऊ प्रेमाचा चहा. मी तुमचीच आहे नंतर निरखून पहा, निर्माण करण्या गोडवा घेऊ प्रेमाचा चहा, घेऊ प्रेमाचा चहा. वाह वाह, तर मी तुमचीच आहे पाहायचं तर नंतर निरखून पहा, पण आधी प्रेमाचा गोडवा निर्माण व्हावा यासाठी प्रेमाचा चहा घेऊया. खूप अप्रतिम सुंदर ही चारोळी होती श्रोते हो. आणि या अप्रतिम अशा चारोळीनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका चारोळीकडे वळूया, आणि ज्यामध्ये जगन्नाथ रंगनाथ जाधव सर लिहित आहेत एसगाव नंबर 2 तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून. जगन्नाथ रंगराव जाधव सरांनी मुक्काम पोस्ट एसगाव नंबर 2 तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलंय. सर लिहित आहेत भावना या शीर्षकाखाली की एकांत हा सोबती तरीही बोचरी रात्र नैराश्याचा पाऊस भिजवी अंतरात्म्याचं पात्र. क्या बात आहे. एकांत हा सोबती तरीही बोचरी रात्र नैराश्याचा पाऊस भिजवी अंतरात्म्याचं पात्र. मन चहा बनुनी देतो उब जखमांना, मन चहा बनुनी देतो उब जखमांना, भावना अलगद फुंकर घालती थकलेल्या, भावना अलगद फुंकर घालती थकलेल्या. तर सुंदर अशी ही चारोळी होती. पुढच्या एका चारोळीमध्ये संजय उपासनी सरांनी माणिकबाग पुणे येथून लिहिलंय. संजय उपासनी सर लिहित आहेत माणिकबाग पुणे येथून गुज अंतरीचे या शीर्षकाखाली की बीज तुझ्या नैनांचे रुजताना स्तब्ध झाले, बीज तुझ्या नैनांचे रुजताना स्तब्ध झाले, तुझ्या मादक हास्याने सत्य गाली ओघळले. वाह, तुझ्या मादक हास्याने सत्य गाली ओघळले, अशा अनमोल क्षणी शब्द माझे लुप्त झाले, अशा अनमोल क्षणी शब्द माझे लुप्त झाले, गुज तुझ्या अंतरीचे शब्दा वाचून कळले, गुज तुझ्या अंतरीचे शब्दा वाचून कळले, शब्दा वाचून कळले. तर बीज तुझ्या नयनांचे रुजताना स्तब्ध झाले. खूप अप्रतिम असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं श्रोते हो. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौ सुनीता नितीन फडणीस मॅडम यांनी परवरी गोवा येथून लिहिले. सौ सुनीता नितीन फडणीस मॅडम लिहित आहेत परवरी गोवा येथून की लोचनातले भाव तुझ्या न्याहाळावे वाटे अविरत, लोचनातले भाव तुझ्या न्याहाळावे वाटे अविरत, तो स्नेह आतुरता अधीरता, तो स्नेह आतुरता अधीरता, सारे तुझे मजला अवगद, सारे तुझे मजला अवगद. वाह, तर लोचनातले भाव तुझ्या कायम न्याहाळावे असं वाटतं. तो स्नेह आतुरता आणि अधीरता, सारे तुझे मजला अवगद. खूप अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते श्रोते हो. पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया. रंजना भैसारे मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय. रंजना भैसारे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून तू पाहतो माझ्या नयनात, तू पाहतो माझ्या नयनात शोधितो प्रेमाची आशा, तू पाहतो माझ्या नयनात शोधितो प्रेमाची आशा, अशीच राहू दे साथ तुझी, अशीच राहू दे साथ तुझी, मला शिकविली प्रेमाची भाषा, मला शिकविली प्रेमाची भाषा. वाह, तर तू माझ्या नयनामध्ये जेव्हा पाहत असतो तेव्हा प्रेमाची आशा शोधत असतो, तुझी साथ अशीच राहू दे कारण तू मला प्रेमाची भाषा शिकवलेली आहे. खूप अप्रतिम हळवे भाव या अप्रतिम अशा रचनेमध्ये होते श्रोते हो. आणि पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये जयश्री उत्रेश्वर अवताडे गायकवाड मॅडम यांनी दस्तगीरवाडी तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून लिहिले. जयश्री उत्रेश्वर अवताडे गायकवाड मॅडम लिहित आहेत दस्तगीरवाडी अंबाजोगाई जिल्हा तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून की व्यक्त करण्या हळव्या भावनांना शब्दांचाही आधार नको होता, व्यक्त करण्या हळव्या भावनांना शब्दांचाही आधार नको होता, डोळ्यांची भाषा अविरत पाझरते, क्या बात आहे। व्यक्त करण्या हळव्या भावनांना शब्दांचाही आधार नको होता, डोळ्यांची भाषा अविरत पाझरते, कळण्या भावना हलका स्पर्श पुरे होता, कळण्या भावना हलका स्पर्श पुरे होता, हलका स्पर्श पुरे होता। वाह वाह वाह। तर जेव्हा हळव्या भावना मनामध्ये असतात, आपल्या मनातल्या हळव्या भावना समोरच्याला कळाव्या असं आपल्याला वाटत असतं, तेव्हा अगदी शब्दसुद्धा नकोसे होतात आणि नजरेला नजर भिडलेली असते। डोळ्यांची भाषा जी आहे ती अविरतपणे पाझरत असते आणि त्या अविरतपणे पाझरणाऱ्या भाषेसोबतच जी भावना मनामधली आहे त्या मनातल्या भावनेला समजण्यासाठी, जाणून घेण्यासाठी, ती फील करण्यासाठी एक हलका स्पर्श पुरेसा असतो, असं शब्दांकन मॅडमने आपल्या अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीमध्ये केलेलं होतं। आणि यासोबतच पुढच्या एका चारोळीकडे वळूया। स्वप्नपरी या शीर्षकाखाली सौ स्वाती विजय माळवदे मॅडम यांनी डोंबिवली पूर्व येथून लिहिलं आहे। सौ स्वाती विजय माळवदे मॅडम लिहितात डोंबिवली पूर्व येथून स्वप्नपरी या शीर्षकाखाली की हीच काती स्वप्नातली मला हवी हवीशी वाटणारी, हीच काती स्वप्नातली मला हवी हवीशी वाटणारी, मनाच्या कोपऱ्यात लपलेली माझ्या हृदयाची सोनपरी, मनाच्या कोपऱ्यात लपलेली माझ्या हृदयाची सोनपरी, हृदयाची सोनपरी। तर सुंदर अशी ही चारोळी। आणि यासोबतच पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया, ज्या सुंदर अशा चारोळीमध्ये अनिता प्रवीण कळसकर मॅडम यांनी कल्याण जिल्हा ठाणे येथून लिहिलं आहे। अनिता प्रवीण कळसकर मॅडम लिहित आहेत कल्याण जिल्हा ठाणे येथून, तुझ्याकडे पाहत राहायला मला आवडेल, तुझ्याकडे पाहत राहायला मला आवडेल, तुझ्या लोचनाची पापणी व्हायला मला आवडेल, क्या बात आहे, क्या बात आहे। अप्रतिम, तुझ्याकडे पाहत राहायला मला आवडेल, तुझ्याकडे पाहत राहायला मला आवडेल, तुझ्या लोचनाची पापणी व्हायला मला आवडेल, पापणी व्हायला मला आवडेल। तर खूप अप्रतिम, एक वेगळे भाव मांडणारी, सुंदर अप्रतिम शब्दांकन असलेली ही चारोळी होती श्रोते हो। आणि पुढच्या एका चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये अर्चना संजय मठपती मॅडम लिहित आहेत बार्शी जिल्हा सोलापूर येथून। सो अर्चना संजय मठपती मॅडम यांनी बार्शी जिल्हा सोलापूर येथून लिहिलं आहे की ती म्हणाली की श्वासात गुंतायचे आहे, ती म्हणाली की श्वासात गुंतायचे आहे, तुझ्यातच सर्व जग मला पाहायचे आहे, तुझ्यातच सर्व जग मला पाहायचे आहे। वाह। तर चारच ओळी आणि गहिरं असं शब्दांकन, चारच ओळी आणि अबोल भाव बोलके करणारी ही सुंदर अप्रतिम अशी चारोळी होती की ती म्हणाली श्वासात गुंतायचे आहे, तुझ्यातच सर्व जग मला पाहायचे आहे। आणि श्रोते हो, यासोबतच आपण पुढच्या रविवारी निश्चितपणे भेटणार आहोत। तुम्ही घड्याळ पाहिलं आहे का? पाहता पाहता तुमच्या सुंदर सुंदर ज्या रचना आहेत, चारोळ्या आहेत, त्या सादर करता करता आपल्या शोची वेळ समाप्त होते। खरं तर दोन शो आपण थोडेसे गॅप घेतलेला होता, म्हणजे वैयक्तिक कारणांनी ते रद्द झालेले होते, त्याबद्दल दिलगीर आहे, परंतु पुन्हा नव्या जोमाने आणि तुमच्या अप्रतिम आणि सुंदर अशा रचना घेऊन आपण कंटिन्यू हा शो करणार आहोत पुढच्या रविवारपासून। आणि पुढच्या रविवारी एक वेगळा विषय असणार आहे आणि त्या विषयाच्या अनुषंगानं जे नियमावली आहे की आपण रचना कशा पाठवाव्याचा, एक आठ ओळींची रचना पाठवायची आहे आणि किंवा एक आठ ओळींची रचना किंवा दोन चारोळ्या अशा पाठवायच्या आहेत, तर आपण जेव्हा शोची पोस्ट पाहता त्यावेळी सर्वांना नम्र विनंती आहे की आपण शोची पोस्ट जी आहे ती पूर्ण वाचावी आणि त्यातील नियमाप्रमाणे आपण रचना पाठवावी, म्हणजे आपल्या रचनेला या शोमध्ये सादर करता येईल। आणि आपण जेव्हा रचना पाठवता, कविता असो चारोळी असो, तर त्या कविता आणि चारोळींचे जे शब्द असतात ते वेगळे पाठवावे आणि आपलं नाव आणि गाव हे दोन्ही एकत्र, नाव आणि गाव हे दोन्ही एकत्र करून ते वेगळं पाठवावं, कारण ते पाठवण्याचा आपल्याला पाठवावं असं म्हणण्याचा हा उद्देश असतो की आपण जी लिस्ट करतो, आपण जे पोस्टर बनवतो, जे सिरियल नंबर म्हणजे आपली रचना कोणत्या सिरियलला आहे, हे जे आपण पोस्टर्स बनवतो त्यावर आपलं नाव आणि गाव जे आहे हे आपण जर वेगळं पाठवलं तर त्याचं संकलन करताना जे आहे ते सोयीचं जातं। त्यामुळं आपण पोस्टरमधील जे आहे ते नियम वाचावेत, आपल्या कविता चारोळ्या जे काही पोस्टमध्ये नियम दिलेले आहेत त्याप्रमाणे पाठवून त्याच्याखाली आपलं नाव आणि गाव एकत्र करून आपण नाव गाव वेगळं आणि रचना वेगळी असं पाठवावं. अनेक वेळा आपण हे शोमध्ये सांगतो, आपण पोस्टरमध्ये लिहितो, परंतु नजर चुकीनं असेल, घाईमध्ये असेल, आपण एकत्रितपणे पाठवता मग परत आपल्याला तसं कळवावं लागतं. त्यामुळं या गोष्टीची आपण जरूर काळजी घ्यावी. तसंच आपण कोणतेही इमोजी जे आहेत ते पाठवू नयेत, तसंच बोल्ड अक्षर जे आहेत ते पाठवू नयेत, कारण आपण पोस्टरवर घेत असताना ते सर्व काढून टाकत असतो. तर भेटूया आपण पुढच्या रविवारी पुन्हा नवीन मान्यवरांसोबत आणि नवीन सुंदर सुंदर रचना आणि नवीन विषयांसह. आजच्या शोपुरती मला म्हणजे आरजे कैलासला रजा द्या आणि तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा.

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत.
3: साधी भोळी माझी आई, सुखाची कुसावली.
0: या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

श्रोते हो, समृद्ध लोककलांचा वारसा या महाराष्ट्राला लाभला आहे। मौखिक आणि ग्रांथिक अशा दोन भक्कम तीरांमधून महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा प्रवाह अखंडपणे वाहत आहे। महाराष्ट्राच्या लोककला, महाराष्ट्राच्या लोकभूमिका, लोकगीते, लोकसाहित्य या सर्वांच्या एकत्रीकरणातून उभी राहते ती महाराष्ट्राची लोकसंस्कृती। मौखिक परंपरेत नृत्य, नाट्य, संवाद, लोकगीते, लोकभूमिका यांचा सुरेख समन्वय साधला गेला। त्यातूनच मराठमोळा लोकरंग उभा राहिला आणि या लोकरंगात मराठी मनाचे उत्कट भावदर्शन पाहावयास मिळते। उद्बोधन, मनोरंजन आणि प्रबोधन घडवून कळणारी भाषा आणि पेलणारे तत्वज्ञान, तसेच बोलीभाषेत वेदांतांचा अर्थ सांगून नैतिकतेची मूल्ये जनलोकांमध्ये रुजविलेल्या या लोककला म्हणजे एक लोकविद्यापीठ आहे। जनलोकांचे मनोरंजन करीत त्यांना जाता जाता नीतीच्या चार गोष्टी सांगणारी लोककला प्रबोधनाचे एक साधन आहे। ह्या लोककलांचे शरीर जरी मनोरंजनाचे असले तरी आत्मा हा प्रबोधनाचा आहे। लोककलांचे अस्तित्व हे लोकजीवनाशी बांधलेले आहे। भारतात अनंत काळापासून नांदत आलेली कृषी संस्कृती, त्यातून व्यक्त होणाऱ्या ग्रामीण जीवनातील प्रतिमा, जनमानसात रुजलेले लोकाचार आणि लोकरूढी याला रंजकतेने नटवीत ही लोकसंस्कृती उभी राहते। लोकजीवनाचे भावविश्व त्यात प्रतिबिंबित होते, म्हणून लोकसंस्कृतीचा सहज सुंदर आविष्कार घडविणारी लोककला ही अनेक परिवर्तनातून आपला वाटा शोधत शोधत जनलोकात आपले स्थान टिकवून आहे। श्रोते हो, महाराष्ट्राच्या प्रभावी लोककलांमध्ये प्रामुख्याने वासुदेव, पोतराज, गोंधळी, भूतिये, वाघ्या मुरळी, लावणी, वारकरी दिंडी, भारूड, भजन, प्रवचन, कीर्तन, तसेच ललित, दशावतार, भराड, लोकनाट्य, गणगौळण, पोवाडा आणि भेदिक इत्यादी लोककलांचा समावेश करावा लागेल। महाराष्ट्रातील पारंपरिक लोककलांचे त्यांच्या प्रयोजनांवरून चार वर्गात वर्गीकरण करता येईल। ते असे, पहिले आहे आध्यात्मिक प्रबोधन घडविणारी लोककला, ती कोणती? कीर्तन, भारूड, ललित, दशावतार इत्यादी। दुसरे आहे मनोरंजन पुरुषार्थ जागविणारी लोककला, ती कोणती? शाहिरी, पोवाडे, भेदिक इत्यादी। तिसरे आहे लोकधर्माचे लोकाधार मांडणारी लोककला, ती गोंधळ, भराड, जागरण इत्यादी। चौथी आहे काहीशा शृंगारातून मनोरंजनाचा खजिना लुटणारी लोककला, तमाशा, लोकनाट्य, गणगौळण इत्यादी। मंडळी, मौखिक साहित्याच्या परंपरातील लोकसाहित्याला नृत्य, नाट्य, संवाद, संगीत, लोकभूमिका यांचा स्पर्श होतो, तेव्हा साहित्यातील लोकरंग कलेच्या अंगाने आविष्कार घेत घेत लोककला जन्माला येते। महाराष्ट्राची प्रत्येक लोककला ही निरूपण प्रधान आहे। निवेदन, निरूपण, संवाद किंवा बतावणी सांगूनच कला सादर केली जाते, म्हणून लोककलेतील नृत्य, नाटक, गीत हा जरी मनोरंजनाचा भाग असला तरी त्यातील निरूपण, निवेदन, बतावणी यातून लोकमनाशी संवाद करीत सहजपणे प्रबोधन घडविले जाते। मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे महाराष्ट्राच्या लोककला। विश्रांतीपूर्वी आपण याचे प्रास्ताविक आणि त्यात महाराष्ट्रातील विविध लोककलेचे प्रकार कोणते हे बघितलेलेच आहे, त्यातीलच काहींची थोडक्यात माहिती आता आपण घेऊया। त्यातले पहिले नाव आहे वासुदेव। कर जोडुनी विनवितो तुम्हा, तुम्ही वासुदेव म्हणा। नको गुंतू विषय कामा, तुम्ही आठवा मधुसूदना। न्यायशास्त्राप्रमाणे मालकी हक्क देताना त्याचे मूल्य घेणे हा व्यापार आहे आणि मालकी हक्काचा त्याग करणे हे दान आहे। मराठी संतांनी वासुदेव, पांगुळ, पिंगळा, सर्वदा, बाळ संतोष, जोशी यांच्याद्वारे सत विचारांचे, विवेकाचे दान मागितलेले आहे। वासुदेव ही मराठी लोकसंस्कृतीतील सात्विक लोकभूमिका। पहाटे येणारा वासुदेव राम नामाची महिमा गातो आणि दान मागतो। त्याची वेशभूषा त्याच्या प्रबोधनाला साजेशी आहे। अविद्येला घालविणारा श्रीविद्येचा मोरपिसांचा मुकुट डोईवर आहे। विश्वाला व्यापणाऱ्या पूर्ण ज्ञानाचा पायघोळ अंगरखा आहे। ब्रह्म माया, प्रकृती पुरुष व देवो देवीची चिपळी त्याच्या हाती आहे। नादब्रह्माचा पावा तो वाजवत आहे। भोग सोडून त्यागाचे दान तो मागत आहे। वासुदेवाला लोकसंस्कृतीतील भागवत संप्रदाय असे म्हणतात। वासुदेवाच्या रूपाने संतांनी भक्तीचे दान मागितले, जीवनमुक्तीचा आनंद सांगितला, परमेश्वराच्या व्यापक स्वरूपाची ओळख करून दिली, विकारमुक्त होऊन सत प्रवृत्तीवर वाटचाल करण्याचा मार्ग सांगितला। अंगणात येणाऱ्या वासुदेवाला दान दिले की तो सर्व देवदेवतांची नावे घेत दान पावलं असं म्हणत गिरकी मारतो आणि म्हणतो, दान पावलं, दान पावलं भीमशंकरी महादेवाला, कोल्हापुरी महालक्ष्मीला, पंढरपुरी विठुरायाला, जेजुरी मंदी खंडेरायाला, देहू गावी तुक्याला, आळंदी मंदी ज्ञानोबाला, पैठण मंदी एकनाथाला, सज्जनगडी रामदासाला, सद्गुरुरायाला दान पावलं, जनता जनार्दनाला दान पावलं। मित्रांनो, आता आपण वासुदेवाची रंगभूषा कशी असते ते बघूया। वासुदेवाची रंगभूषा साधी असते। कपाळावर गंध, डोक्यावर मोरपिसांच्या शंखाच्या आकाराची टोपी, पायात घुंगराचे चाळ। याची वेशभूषा असते धोतर, घोळदार अंगरखा, उपरण, काखेत झोळी आणि कमरेला शेला। साहित्य बासरी असते, जी कमरेला खोचलेली असते। वासुदेवाची वाद्ये असतात टाळ आणि चिपळी। तर मंडळी, ह्याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।
1: दान पावलं रे बाबा, दान पावलं।

0: नमस्कार, आप उन्हें कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे खूप खूप पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आजचा आपला विषय आहे महाराष्ट्राच्या लोककला। विश्रांतीपूर्वी आपण वासुदेव या लोककलाकाराची थोडक्यात माहिती घेतलेली आहे। पुढील लोककलाकार आहे पोतराज। कडक लक्ष्मीला पोतराज असे म्हटले जाते। पोतराजांना एक ठराविक पोत किंवा प्रांत नेमून दिलेला असतो। त्यासाठी त्यांना एक सनद मिळालेली असते। द्रविड भाषेत पोस्तू म्हणजे रेडा किंवा बकरा, त्यावरून पोतुराज हा शब्द बनला। त्याचा अपभ्रंश पोतराज हा आहे। याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्याचे पोतनृत्य। पोतराज पायात घुंगरू बांधून संबळीच्या तालावर नृत्य करतो आणि थोड्याशा जागेतील पदन्यासाने तसेच अभिनयाने देवीच्या लीला आणि चरित्र उभे करतो। काही पोतराज निरक्षर असतात आणि हाताच्या बोटांवर बसविलेली करपल्लवी भाषा त्यांना अवगत असते। पोतराज दारोदारी जाऊन बये दार उघड असं म्हणत अंगावर कडाक्याचे फटके मारून घेतो। महाराष्ट्रात मर्याईचा उपासक म्हणून पोतराज रूढ आहे। मंडळी, आता आपण पोतराजाची रंगभूषा कोणती असते हे पाहूया। मानेपर्यंत मोकळे केस, कपाळी कुंकवाचा मळवट, हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या, गळ्यात हिरव्या बांगड्यांची माळ, पायात खुळखुळणाऱ्या स्वरूपाचे मोठे तोरडे, गळ्यात लक्ष्मी आईचा तांब्याचा किंवा पत्र्याचा टाक, हातात दंडात कडक आणि मिशा। वेशभूषा धोतर, त्यावर रंगबिरंगी खण बांधलेले असतात आणि कमरेला घागरमाळ असते। त्याचे साहित्य म्हणजे एकीकडे नारळासारखा आणि दुसरीकडे निमुळता होत जाणारा 3 ते 4 इंच व्यासाचा कोरडा, आणि वाद्य असतात टाळ, चिपळ्या, पेटी आणि तबला। तर मंडळी, ह्याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपला विषय आहे महाराष्ट्राच्या लोककला। मंडळी, विश्रांतीपूर्वी आपण पोतराज ह्या लोककलाकाराबद्दल थोडक्यात माहिती घेतलेली आहे। पुढचा आपला लोककलाकार आहे गोंधळी। चौरंगावर गव्हा तांदुळाचा चौक भरलाय, त्यावर कलश ठेवलाय, आंबा आणि विड्याच्या पानांनी तो सुशोभित केलाय। डोक्यावर कंगणीदार पिळाची पगडी, अंगात मखमली अंगरखा, गळ्यात कवड्यांच्या माळा, कपाळावर हळदी कुंकवाचा मळवट भरलेला, एकाच्या हातात तुणतुणे, एकाच्या हातात संबळ, एकाच्या हातात टाळ असे गोंधळी आलेले आहेत। चौकाभोवती शाळूच्या ताटांचे मखर उभे आहे। पोत पेटविला आहे, जोर जोरात संबळ बाजू लागतो आणि गोंधळाला सुरुवात होते। देवदेवतांना गोंधळाला आवाहन दिलं जातं। त्यांची वाद्ये संबळ, तुणतुणं, झांजा, टाळ इत्यादी वाजू लागतात। गोंधळ्यांचे रेणुकराई किंवा रेणुराई आणि कदमराई असे दोन प्रकार आहेत। रेणुकेचे उपासक रेणुराई तर तुळजाभवानीचे उपासक ते कदमराई। याशिवाय महाराष्ट्रात मराठे, कुंभार, ब्राह्मण व अकरमासे अशा गोंधळ्यांच्या पोटजाती आहेत। या संस्थेची प्राचीनता 1000 वर्षांपूर्वीची आहे असे मानले जाते। खुद्द गोंधळी आपली उत्पत्ती जमदग्नी आणि रेणुकेपासून झालेली आहे असे सांगतात। त्यासाठी रेणुका महात्म्याचा तो ते आधार देतात। महाराष्ट्राच्या लोकधर्मात आणि लोकसंस्कृतीच्या घडणीत लोकधर्माचा पुरोहित असे गोंधळ्याचे स्थान आहे। महाराष्ट्राची स्फूर्ती देवता आणि कुलस्वामिनी भवानी देवी या आदिशक्तीचे उपासक आणि भगत म्हणून लोकप्रिय असणारे गोंधळी मराठी लोकसंस्कृतीचे वारसदार आहेत। गोंधळ्यांची रंगभूषा साधी असते। वेशभूषा चुस्त पायजामा किंवा धोतर आणि पायघोळ झगा हे असते। रेणुराईची रंगभूषा गळ्यात माहूरच्या देवीचा टाक असतो, कवड्यांची माळ असते, तसेच प्रत्येक कवडी आड एक रेशमी गोंडा, कंगणीदार पगडी, कमरेला उपरणे, पायात घुंगरू, पोत दिवटीवर, संबळाला कापडाचा गाजा, संबळ दोन काड्यांनी वाजवतात। वाद्य असतात संबळ आणि तुणतुणे। यांचे साहित्य असते 5 ऊस किंवा ज्वारीची ताटे, तांब्या, नारळ, नागवेलीची पाने आणि धान्याची रास। कदमराईंबद्दल जाणून घेऊया। यांच्या गळ्यात तुळजापूरच्या देवीचा टाक असतो, फक्त कवड्यांची माळ, कवड्यांचा निमुळत्या शंखाच्या आकाराचा टोप, कमरेला उपरणे, पायात घुंगरू, पोत हातात, गाजा नाही, संबळ एका हाताने वाजवतात, एका कवडीने वाजवतात। वाद्य असते संबळ आणि तुणतुणे। यांचे साहित्य असते 5 ऊस किंवा ज्वारीची ताट, तांब्या, नारळ, नागवेलीची पाने आणि धान्याची रास। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: आनंदाचे सुर पुण्याचा नाद आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद लुटा।